संत कृपा ते जम ते छुटै जाखै मस्तक करम प्रभ पाई साध शरण नानक ते आई जिस मन बसै सुनै लाई प्रीत तिस

पजांग प्रया चंद नमस्तंग काले नमस्तंग कृपाले नमस्तंग अपेखे नमस्तंग लेखे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग कर्मंग नमस्तंग तर्मंग नमस्तंग जीते नमस्तंग।

0: नमस्तंग अबाहे
1: नमस्तंग
0: प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग गम्मे नमस्तस्तरम्मे नमस्तंग जाते नमस्तंग पाते अदे संग देशे नमस्तंग पैसे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व कापे नमो सर्व तापे नमस्तस्त देव नमस्तंग पेवे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग जरा रंग नमस्तंग कृतारंग
1: नमो सर्व तंदे नमो सत बंदे
0: नमस्तंग नसाके नमस्त